0: a veterans on their bench right now. And a little bit missed clearance by Emery. A handball they're calling for. And it'll be Maldonado down the right field line against Grillion. Grillion gets it back, looking for her teammates, but deflected by Yamamoto. And it's Millie Bear right to Marinos. Marinos 1v4, but with plenty of space. Clever ball there too. Grillion in the box with her left foot. And too hard of an angle now. Cleared out by the back line. And a great pass by Marinos. Almost a no-look pass as she was against four. And it's Williams with the ball. It's Harrison with the ball. A clever move to get out of pressure. And Johnson finds her right back. Harrison way up the field, and it's a miscommunication. The ball goes right to the feet of Allison Ray, the left back for UC Irvine. And Schumann with the foul there in the middle of the field. So Stanford had scored 4 goals in the first half to 1 here, thanks to a goal by Charlotte Kohler. Haven't scored since, but of course, Paul Radcliffe giving a lot of new players some opportunities here with a large lead early on in the season to show what they've got. It's Williams with the throw into Bray against Yamamoto. Yamamoto for UC Irvine has been so reliable. She's a transfer, I believe, from Utah State, from Mountain View, just 15 minutes away. And headed back by Williams. Millie Bray finds Grillion. Bray with the ball, with her left foot. Decides to pull it back to Schumann under some heavy pressure, but finds Harrison. Jota out back wide to Ella Emery. Plays over the top to no one. A lot of balls with no names to the balls, and so Stanford having to run a lot, especially putting their center forward Peyton Marinos to work here. But ball is played right to Harrison, who again plays it to no one. But Stanford has 21 shots this game to 1 anteater shot, and only one save. One save, I believe Burke was responsible for that one in the first half. So Jota and Stewart not having to save a ton of shots so far. And it's Bray who finds Grillion with a lot of space on the left side. She drives in the middle. Marinos with the ball inside the box. And well defended by Klingon, who taps it out for a Cardinal corner kick. Their sixth of the game. And Elon Nguyen checked out of the game a while ago, and so it'll be the freshman Schumann, another local, who will be taking the corner kick. Just under 10 minutes to go, and Stanford leads UC Irvine Anteaters 5-0. Schumann with a corner kick floated in, and Emery was right there. Looks like she didn't know where it quite was, but just gets her head in there, and it goes way over the goal.
1: And for UC Irvine, number 4, Elizabeth Hayes. Number 30, Isabella Merrick. And number 39, Jenica Davis.
0: So 3 substitutions for the Anteaters, including Davis, the forward midfielder, Merrick. And we'll try to ID the third one. But ball settled nicely by Duro.
2: A very nice story about Jenica Davis. She is a member of the Anteaters soccer squad, and she's struggled with acute myeloid leukemia, and her cancer has been in remission. She's recovered to play for the Anteaters, and that's a really inspiring story on the side of UC Irvine.
0: Yeah, so great to see her back on the field. Bray settles it, finds Johnson. Johnson plays Muneke at wide. Muneke on the top of the box, on the right wing under heavy pressure. And Harrison crosses a strong cross. It finds all the way Grillion. Grillion on her left foot. Grillion still on the end line. And good save there by Aruda, who had guarded the near post and knocks the ball out with her right foot for a corner again for Schumann. But the Cardinal on attack here. Starting to get a little bit more in sync with this crew, and Schumann opts for another direct kick. Schumann floats it over the top. And Alex Tay plays Muneke. And it's the Anteater, so Stanford will have to sprint back. As they switch it, a beautiful ball over the top. And it's Hayes. Hayes, frustrated at that opportunity as she kicks it way wide. But that was the best opportunity for the Anteaters this game, as ball was quickly switched over the field on a counterattack after a Stanford miscue on their corner kick. And it's Ella Emery on the right side. Millie Bray with the ball finds Harrison. Schumann back to Emery under a ton of pressure. Emery's been under a lot of pressure this game so far, but she calmly finds Bray up the middle, who plays a strong ball to Marinos. Marinos chasing after the ball. A lot of physicality. And she wins a throw-in for the Cardinal. Marinos has been putting in work and sprinting, and even when she doesn't get the ball, she wins a throw-in for the Cardinal. Or she opens up space for one of her other teammates to make a run in. Harrison with the ball out wide. Clever ball to Bray behind the back. Cuts in. And it'll be a free kick just outside of the box on the right side. So perhaps too hard for a direct shot, but really great positioning.
2: But it's still a nice set piece opportunity. If you get a good take on this free kick and get a good cross in, with the Cardinal and the size and athleticism that they present, this could be goal number six. But UC Irvine will do its best to prevent that.
0: So the freshman Schumann taking it. And that foul was a lot of hard work done by Bray and Marinos. Schumann raises her hand, lifts one in the middle, and it's a goal! An assist for Schumann, and the first goal of the season for Erica Grillion. So the new players come on and work their magic, and it is 6-0 Cardinal. The senior gets her goal, and it's the freshman who assisted her.
2: That was such a beautiful delivery into the box, and it found the head of Erica Grillion. She just angled it perfectly, found just the right edge of her head, and lasered it into the goal. That was clinical finishing, and all of that earned because of Bray's drive towards the box, and just got taken down like a foot or two outside the edge of the box. This is the kind of set piece that you want to see the Cardinal be successful on. Should the Cardinal advance continuously into the NCAA tournament, you need to be able to take these pieces and finish them.
0: Yeah, because Aiki last year, she had one crucial one in the Final Four against Duke. And Stanford also had Shea Harvey last year with the height of hers getting on the end of those. So good to see two new players step up, a senior and a freshman. And it was a kind of a tricky positioning because the ball was on the edge of the box, but right on the edge on the side. And so she couldn't have overpowered it. She needed to float it up, which is exactly what she did. And it's Muneke again on the right side.
2: Yeah,
0: he finds Noe.
2: Such good clinical finishing.
0: It's Marinos in the box. Marinos just out wide. And the Stanford bench is getting riled up and excited. But Marinos so close to her first goal.
2: Yeah, another sort of a defensive breakdown by UC Irvine, gifting Stanford yet another golden opportunity. Marinos was really had her eyes wide open and a little too open, if anything. And that was it. Could have been goal number 7. Wow.
0: And it's Tay who fouls Elizabeth Hayes. So just hit the 4-minute mark. 4 minutes left remaining in the second half. Stanford's beating UC Irvine 6-0, 24 shots to 2, and 6 different goal scorers. They've just turned it on in this third game of the season. It's Marinos putting on the pressure to Aruda. I think the scoreline doesn't do Aruda justice because mm-hmm. she's been solid. She's just been...
2: Oh, yeah.
0: A lot of the goals from Stanford have just been extraordinary. I think, like, Klinger's goal, it's almost impossible to save. But it's the Anteaters driving in the middle of the box on the end line. And it's blocked out by Johnson or Emery, who made the run back. And...
2: Irvine earns itself a corner kick. This is the fourth one, I believe, for them. Third or fourth?
0: I believe the third of the game. And so they'll take it quickly as the clock is winding down. Just under 3 minutes to go in this game. The Anteaters will take this corner. And Emery there on the rebound. And the Stanford forces a throw-in. Stanford's been really strong in the air this game. Mm-hmm. I think it seems like something they've worked on.
2: Yeah.
0: Because they don't have necessarily like the most height, but they're able to get there. As does Williams on this one. And Johnson finally able to clear it out, but the Anteaters with the ball. And perhaps they're trying to get one and salvage a goal before this game. This game ends, but it's Harrison who just clears it all the way to Aruda. Aruda finds Speziale.
3: She's a first generation college student. I do want to point out, I want to give a shout out to the UC Irvine Sports Information Department.
0: Muneke settles it right to Bray.
3: You get to know these players pretty well, and you get to know some of their.
0: Back to Johnson. And deflects off Bray, and the ball is just cleared, but it'll be a round down between Duro and Grillion. So approaching the one minute mark here in the second half, as Stanford are leading UC Irvine 6-0. 4 goals in the first half, 2 in the second, and a lot of freshmen, transfers, and new players for the Cardinal the second half, and they've proven that they can also gel together. So clock is winding down as Yamamoto for the Anteaters has the ball. And she plays it to Muneke, who finds Schumann. 45 seconds remaining. As Stanford surely just knocking the ball around. Back to Jota. Williams has the ball. She finds Bray. Perhaps looking to attack one final time. Bray finds Marinos. Marinos looks like she's staying on sign. Looking for Johnson. And the ball hits the ref. But surely this is the last play of the game. Or maybe... Looks like ball won't even get a chance to be played in. But Stanford... In their third game of the season, secure another victory against the UC Irvine Anteaters. A 6-0 dominant win, 24 shots to 2, and only forcing their goalies to make one save the entire game. So, just another dominant game by the Stanford women soccer team, the number one ranked team in the country.
2: You can't go wrong. Just look at the stat line. Stanford took 24 shots, 11 of them on goal, and seven corner kicks. Came out with 6-0 for UC Irvine. Irvine only took 2 shots and had 1 on goal. Had to make 5 saves. And the summary of scoring basically goes as follows. 7th minute, a score by Bella Wynn off of an assist by Charlotte Kohler. In the 13th minute, Brooke Holden scored with a magnificent solo run. In 37th minute, Lizzie Boma scored off of a corner kick from Elon Nguyen. And 41st minute, Eleanor Klinger finishes beautifully off of an assist by Erica Grion, and also a really nice run into the box. Charlotte Kohler scores in the 59th minute off a really nice assist by Brooke Holden and Bella Nguyen. And Erica Grillion scores on her own off an assist from Sadie Leal Schulman. It's just an absolute demolition of UC Irvine. But this is what you expect of the number one team in the country. You need to be able to defeat the opponents that aren't quite in the top of the ACC elites, like Duke and Notre Dame and Florida State, of course. But you also have to demonstrate the fact that you can compete with the elites, and that's what Stanford is doing. Up and down the line, their roster looks solid, but they will have to work with the travel to the U-20s World Cup for several players, and also work through several injuries as well. So with that, a really nice result by the Cardinal here today, 6-0. And we'll just send it back to KZSU for more music and entertainment in just a couple of seconds. But I want to say big, big thanks to my co-announcer today, Sophie Chen. My name is Jack Wong. I also want to send special thanks to the good folks at Stanford Athletics Guest Services, and of course all the great folks at Stanford Athletics, including Sports Information Director Tyler Guyvette, who gets us all the good intel on the game today and keeps up with all of the stats. So great stuff today, and there will be more soccer in the near future. If you're looking for the men's squad will be taking on the University of Denver Pioneers at 7 p.m. tonight. You can hear that on KZSU on 90.1 FM. Alex Carrion will be on that broadcast. And then a little bit later next week, on the 27th, on Thursday the 27th, you, Sophie, will be handling the men's soccer game versus University of San Diego at 4 p.m. And then we'll come in and do the doubleheader in the evening. That is going to be against number 9 UCLA at 7 p.m. That's on Thursday the 27th. So lots of soccer to be broadcast here on KZSU. And we really, truly appreciate all of you tuning in. Doing soccer on KZSU is a relatively new thing for us, and we want to try to cover as many home games as we can on behalf of the Cardinal squad. Number 1 ranked women's soccer, number 9 ranked men's soccer. This is the home of quality Stanford sports here on 90.1 FM. Thank you all for tuning in, and go Card. We'll take it away back to KZSU. Thanks for listening.
4: मी जेव्हा स्नेहवन सुरू केलं आय वॉज 25 ॲट दॅट टाइम अँड आय एम रनिंग आय एम 35 नाव 10 वर्ष झाले स्नेहवन सुरू करून
5: 25 years, दॅट इज सच अ टेंडर एज वेन समन स्टार्ट्स ड्रीमिंग आणि त्यावेळेला स्वतःसाठी स्वप्न न बघून इतरांसाठी काही करणं म्हणजे खरंच अँड फॉर दॅट तर हे इन्स्पिरेशन हाऊ डिड इट कम टू युअर माइंड की असं काही केलंच पाहिजे. Because it takes a lot of guts.
4: Yes. So, it started from my village. Huh. मी खूप छोट्या गावातून आलो.
5: काय नाव?
4: महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये माझं छोटं गाव आहे. आणि गावामध्ये माझं सगळं शिक्षण झालं. माझे आई वडील दोघंही खूप कष्ट करायचे. शेतकरी असल्यामुळे काबाड कष्ट त्यांच्या नशिबी होते. पण ते कष्ट करत असताना, मेहनत घेत असताना, गरिबीमध्ये सुद्धा ते विचार करायचे की आपल्या लेकराला चांगलं शिक्षण द्यायचंय. माझी आई दुसऱ्याच्या इथे 20 रुपये रोजाने काम करायची. आणि मग त्या जिद्दीनं त्यांनी मला शिकवलं की आपल्याला मुलाला परत हे कष्ट येऊ द्यायचे नाही. आणि मग मी 10वी झाली, 11वी 12वी पासून काम करून शिकलो परभणीला. आणि काम करत असताना चांगले लोक भेटले ज्यांनी मला फीस भरण्यासाठी मदत केली, दप्तर घेण्यासाठी मदत केली, राहण्या खाण्यासाठी मदत केली. आणि मला असं वाटलं की समाजात खूप चांगली माणसं आहेत. मग स्वामी विवेकानंद, बाबा आमटे या बिचारांनी प्रेरित झालो. आणि मग मास्टर्स झाल्यानंतर मी पुण्यामध्ये नोकरीला आलो आणि आय टी मध्ये नोकरीला लागलो. आय टी मध्ये नोकरी लागल्यानंतर मी असं पाहिलं की इथे तर 10-20 हजारासाठी लोक म्हणजे 10-20 हजार ते एका रात्रीमध्ये उडवतात. आणि आपण ज्या भागवतानं आलो तिथे 10-20 हजारासाठी लोक आत्महत्या करतात, तर किती तफावत आहे. एक इंडिया आहे आणि एक भारत आहे, तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी माझ्या गावामध्ये मदत करायला लागलो, मुलांच्या शिक्षणासाठी, बाकी गोष्टींसाठी. हे सगळं करत असताना शनिवारी रविवारी वेळही द्यायचो. पण मग 2013-14-15 मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला. माझ्या गावामध्ये एक आत्महत्या झाली आणि त्या आत्महत्येनं मला थोडंसं अंतर्मुख केलं की ही झळ आता आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचली, ही आग आता आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचली, आपण काहीतरी करायला पाहिजे. मग म्हटलं काय करायचं, तर म्हटलं मुलांच्या शिक्षणावर काम व्हायला पाहिजे. जर हे उद्या नाही शिकले तर हे कुठेतरी अशीच मजुरी करतील किंवा कुठेतरी व्यसनांच्या अधीन जातील. तर यांच्या पुढच्या पिढीला तरी कमीत कमी आपण वाचवायला पाहिजे. माझ्या गावामध्ये आत्महत्या झाली, तसेच महाराष्ट्रामध्ये जवळपास 3-4 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खूप मास इश्यू होता आणि त्या इश्यूला ऍड्रेस करण्यासाठी खूप मोठी मॅन पॉवर आणि खूप मोठा सगळा सपोर्ट पाहिजे होता. पण मी म्हटलं की कसं आहे, माना की अंधेरा घना आहे लेकिन दिया जलाना कहा मना आहे. किती पण अंधकार असेल तरी आपल्या प्रकारे आपण जळत राहू, आपल्या प्रकारे आपण तेवत ठेवू. आणि मग तिथून सुरुवात झाली की आपल्यापर्यंत आपण काय करू शकतो. तर माझं आयुष्य जे आहे ते शिक्षणामुळे उभं राहिलं, तर या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं असं मला वाटलं. आणि मग तिथून सुरुवात झाली. आणि मग 10x10 दोन रूममध्ये आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो, तर 20 मुलांची जबाबदारी घेऊ शकतो. तर मग पहिल्या वर्षी स्नेहवनमध्ये 20 मुलांची जबाबदारी घेतली आणि स्नेहवनची सुरुवात झाली. असं तेव्हा लग्न झालेलं नव्हतं.
5: अच्छा.
4: सुरुवातीला 9-10 महिने नाईटशिप करत केलं. आणि नाईटशिप करत असताना मग 3-4 तास झोप व्हायची, रात्रभर जॉब करायचा, दिवसभर हे करायचं. युएस क्लायंट होते. आणि मग लग्नाचा विषय घरात निघाला की आता लग्न करायचंय. आणि मग लग्न करायचं म्हणल्यानंतर मी म्हटलं दोन्हीपैकी एकच काय ते ठरवायला पाहिजे. आणि मग तेव्हा मी पूर्ण वेळ स्नेहवनला द्यायचं ठरवलं. आपलं अख्खा आयुष्य पुढच्या जास्तीत जास्त गरिबाच्या लेकरांना शिकवण्यासाठी घालवायचं. आणि मग तिथून पूर्ण वेळ स्नेहवनची सुरुवात झाली.
5: आणि तुम्ही म्हटलं की आता लग्नाचे विचार येऊ लागले, तर मग तुम्ही अर्चनाजीला असंच प्रपोज केलं का की बघ असं आयुष्य होणार
4: आहे? ऍक्च्युली तुम्हाला मी खरं सांगू का, आमच्या लग्नाची इतकी भन्नाट स्टोरी आहे.
5: अच्छा.
4: आम्ही म्हणजे सोमवारी मुलगी बघितली आणि शुक्रवारी लग्न झालं.
5: अरे अरे,
4: दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या होत्या. 15 दिवसामध्ये मुलगी बघायची होती, लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं. मग तेव्हा झालं असं की जेव्हा अगोदर मला नोकरी होती तेव्हा माझ्याकडे लोक माग होते की आमच्या मुलीशी लग्न करा, आमच्या मुलीशी लग्न करा. आणि नोकरी सोडल्यानंतर त्यांनी फोन बंद केले. आणि मग मी म्हटलं आता कसं करायचं, तर म्हटलं मग आपण आता लिस्ट काढू आणि 15 दिवसामध्ये जेवढ्या मुली पाहतातील तेवढ्यांना ऍड्रेस करू. मग एका दिवसात 3 मुली पाहायचा कार्यक्रम झाला. ते म्हणायचे बाबा तुम्ही काय काम करता, आम्ही मुलांना सांभाळतो, मुलीला काय काम करावं लागेल, काम काहीच नाही आहे, 20 लेकरांची आई बनावं लागेल. आणि मग ते असा प्रश्न म्हटलं की ते म्हणायचे इथं सासू सासरे नको आहेत घरी कोणला, आणि 20 मुलांची आई कोण म्हणेल. आणि मग तिथून त्यांनी ऍक्च्युअली फोन बंद केले. आणि मग मी ठरवलं की आपण आता आधीच मुलीला फोनवर बोलायचं. आणि मग अर्चनाला आम्ही बोललो की आयुष्यभर कोणतीही तक्रार नाही करायची, ह्या टीव लग्न करावं लागेल, आम्ही पाहायला यावं का. आम्ही पाहायला गेलो, त्यांनी होकार दिला. मग सोमवारी मुलगी बघितली आणि शुक्रवारी लग्न झालं 5 दिवसात. आणि त्याच्या पुढे मग स्नेहवन एक स्नेहवनच सुरू आहे असं.
5: आणि त्यांनीही तेवढंच म्हणजे स्नेहाने सगळं तुमच्या बरोबर सांभाळलं.
4: हो, मुख्य म्हणजे काय की माझं वय तेव्हा 25 वर्ष होतं आणि तिचं वय 19 वर्ष होतं. त्यामुळे आमच्या दोघांनाही संसार काय असतो, रिलेशन्स काय असतात, फॅमिली काय असते, हे काही कळायचं नाही. आणि त्याच्यामध्ये आमची फॅमिली म्हणजे 25 लोकांची फॅमिली होती. म्हणजे 30 लोकांचा स्वयंपाक अर्चनाला एकटीला करावा लागायचा.
5: 19 वर्षाची
4: मुलगी, तिचं फर्स्ट इयर जिचं समजा चालू असेल, आणि तशा याच्यामध्ये तिनं 30 लोकांची आई व्हावं, तिचा स्वयंपाक करावा, तिचे कष्ट घ्यावे, इतकं सगळं तिने एकटीनं केलं.
5: समिधा वाचली असेल ना तुम्ही, तर मी समिधा वाचली स्टोरी ऐकते तसंच वाटतंय.
4: लग्नामध्ये तिला समिधाच भेट दिली होती मी.
5: खरंच अगदी बाबा आमटे, ताई आमटे आठवले. आणि माझी आई पण हेच सगळं करते, तर ती आनंदवनात पण काम करायची. आणि मग पुण्याला कात्रज म्हणून जागा आहे, तिथे गुजरवाडी छोटस खेडं, तर तिथे त्यांचं एक छोटस गुरुकुल अंडर प्रिव्हिलेज मुलांच्यासाठी. आणि मग ते छोटंसं असतं, पण असं वाटतं की आता काय काय करावं. मुलांमध्ये किती होप, किती एनर्जी आणि किती करण्याची धडपड असते. तर तुमचं पण असंच झालं असेल की आधी ते जे पहिली बॅच असेल आणि त्यांच्या बरोबर कसा होता अनुभव.
4: तुम्हाला सांगू का की जे एक म्हणजे ध्येयानं प्रेरित झालेली कोणतेही माणसं असतात, म्हणजे कोणतंही, जेव्हा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण खातो पितो उठतो झोपतो काम करतो हे एक रुटीन असतो, पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की वाय आय एम लिव्हिंग. यू विल डाय वन डे, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू बिफोर यू डाय. माणसाला देवाने श्वास मोजून दिलेत, दिवस मोजून नाही दिलेत, श्वास मोजून दिलेत. कोण्याही वेळी आपला श्वास थांबू शकतो. त्यामुळे मग मला असं वाटलं की मी हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की मी का जगतोय, माझ्या जीवनाचं ध्येय काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ. आणि मग मला तेव्हा असं वाटलं की ह्या लेकरांना शिकवणं माझ्या लाईफचं पर्पज आहे. आणि मग तेव्हा एक पर्पज जेव्हा तुमच्या आयुष्याला सापडतं ना, की तुम्हाला का जगायचंय, त्याच्यानंतर मग आयुष्य फार सुंदर होऊन जातं. मग डोंगरा एवढाले जे एक संकट असतात ना, ते मातीच्या ढिगाऱ्यासारखे वाटायला लागतात. काही अडचणी येत नाहीत, सर्कमस्टन्सेस काय वाटत नाही, कुठं खायचंय, कुठं प्यायचंय, काय झोपायचंय, हे सगळ्या गोष्टी वाटतात. आणि स्वतःला मला एक मी स्वतः प्रश्न विचारतो की आपल्याला झोप पाहिजे का गादी पाहिजे. तुम्हाला जर गादी पाहिजे असेल तर तुम्हाला खूप पळावं लागेल, आणि गादी मिळाल्यानंतर तिथे झोप लागेल की नाही माहीत नाही. पण तुम्हाला जर झोप पाहिजे असेल तर तुम्ही चांगलं कर्म करा, तुम्हाला जे आवडेल ते पॅशन जगा, तुम्हाला झोप कुठेही लागेल. आणि मग मला झोपेसाठी जगायचं होतं, आणि मग मी जेव्हा काम चालू केलं, 25व्या वर्षी 30 लेकरं झाले, 26व्या वर्षी 52 लेकरं झाले, 27व्या वर्षी 80 लेकरं झाले, 28व्या वर्षी 100 लेकरं झाले. आता माझं 35 वर्ष वय आहे, आणि आता 320 लेकरांची जबाबदारी आमच्या खांद्यावर पांडुरंगाने दिलेली. त्यामुळे ते थांबाच वाटत नाही, असं वाटतं की आपला एक मिनिट कोणाचतरी कामी यावा, आपला एक मिनिट कोणाचतरी शिक्षणासाठी वापरला जावा, आणि जास्तीत जास्त आपलं आयुष्य लेकरांच्या भल्यासाठी वापरलं जावं. आणि तीच मजा आहे.
5: हा, आणि मी तेच म्हणणार होते की आपलं ध्येय असतं, आपल्याला करावं असं वाटतं, पण तसा रिस्पॉन्स मिळावा, तसं काम घडावं, तसे लोक यावे, तर ते सगळं घडत गेलं,
4: ते ऑटोमॅटिक घडत गेलं. म्हणजे एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की कसं, म्हणजे हाऊ नेचर अँड डिवाईन एनर्जी वर्क विथ यू अँड वर्क फॉर यू.
5: येस येस.
4: तर जेव्हा तुमच्या मनामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये एखादा आवाज निघतो ना की मला हे करायचंय, देन पुरी अगर किसी चीज को आप पूरे शिद्दत से चाहते हो
5: तो पूरी कायनात
4: उसको तुम्हें मिलने में लगा देती. हे मी जगलो. आमचा 2017 लग्नाचा म्हणजे एक वर्ष झालं लग्नाला, आणि अर्चना 30-40 लोकांचा स्वयंपाक एकटीच बनवायची, आणि ताण इतका असायचा मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टींचा की त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःला वेळच मिळायचा नाही. सकाळच्या 7 पासून रात्रीच्या 11-12 पर्यंत आम्ही मुलांसाठी काम करतो आजही. आणि त्या ताणामध्ये तिचं मिसकॅरेज झालं. मिसकॅरेज झाल्यानंतर आम्ही म्हटलं आम्ही तर कोणाचं कधी वाईट केलं नाही, मग असं कसं काय झालं. पण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वर दुःख देतो ना, अडचणी देतो ना, त्या तुम्हाला सक्षम करण्यासाठी दिलेल्या असतात. ती संधी असते की तुम्हाला त्या डिवाईन एनर्जीवर जास्त विश्वास ठेवता येतो, आणि ते तुम्हाला जवळून फील करता येतो. आणि मग आम्ही काय झालं की आम्ही त्या मिसकॅरेजमुळे डॉक्टर रवींद्र कुलकर्णींकडे ट्रीटमेंटला गेलो. ट्रीटमेंटला गेल्यानंतर ते कुलकर्णी म्हणले की तुम्ही ते देशमाने म्हणजे तेच का हो जे मुलांसाठी काम करता. म्हणलं हो सर. ते म्हणले आम्ही 6 झाले तुमचा नंबर शोधायले, मला जरा जुन्या गाद्या द्यायच्या आता आमच्या हॉस्पिटलमध्ये, तुम्ही घेताल का? तर म्हणलं घेऊ. आणि मग ते जोडले गेले. मला वाटलं खूप चांगले माणसं आहेत. 2018 प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली, रात्री 2 आम्ही ऍक्टिवावर डिलिव्हरीला गेलो. ते म्हणले काय वाव हे, तुम्ही डिलिव्हरीला कुठे ऍक्टिवा आणतात का, आणि कसं काय तुम्ही करताय, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आणि 7व्या बाळ झालं, 1.5 किलोचा बाळाला घेऊन तुम्ही तिथे राहू नका. तर मी म्हटलं सर आमचा परिवार आहे, आमचं कुटुंब आहे, आमचे एक सेल्फ कमिटमेंट आहे, आमचे काही कामाचे इथिक्स प्रिन्सिपल आहेत की आम्ही आयुष्यभर मुलांना सोडून राहणार नाही, आयुष्यभर मुलांना सोडून खाणार नाही. आजही आमचं 100 लोकांचं कम्युनिटी किचन आहे, सगळेजण एकत्रच जेवतात, एकत्र राहतात, एकत्र खातात, आणि मजा वाटते, प्रसाद वाटतो आम्हाला देवाचा. रोज आमच्याकडे लंगर चालतं, रोज आमच्याकडे नैवेद्यमचा असा मोठा भंडारा चालतो. आणि मग ते मजा आम्हाला आनंद घेत आहेत त्याचा. आणि मग आम्ही राहायला लागलो सोबत. ज्या डॉक्टर कुलकर्णींचा नाही आमचा फक्त मिसकॅरेज झालं म्हणून ओळख झाली, त्या डॉक्टर कुलकर्णींनी आम्हाला मदत करायचं ठरवलं. आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न होता आमचा की आम्हाला जागा नव्हती, त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने आम्हाला 3 कोटी रुपयाची 2 एकर जागा आळंदीला दान केली. आणि आम्हाला इतकं इतकं भरून आलो आम्ही की म्हणलं 29व्या 28व्या वर्षी आपण आयटीत नोकरी केली असती तर काय झालं असतं, 2BHK फ्लॅट घेतला असतो, त्याचं लोन फेडत बसलो असतो, एखादी गाडी घेतली असती तिचं लोन फेडत बसलो असतो.
5: मन ते रीतच
4: राहत, मन तर रीतच. बरं, याच्यात बी आपण आधी देवाला शिव्या देत होतो, की आमचं मिसकॅरेज का झालं, पण देवाला काहीतरी करून घ्यायचं असतं आणि ऑटोमॅटिक तसे लोक तुमच्या निमित्ताने तुमच्या समोर येतात आणि ते जोडले जातात. जसं आजही आम्हाला असं वाटलं की आपण कोणीतरी गुगलमध्ये आपल्याला जोडलं जावं, गुगलच माझ्या समोर बसला आज. तर किती म्हणजे पॉवर आहे बघा, हे तुमच्या अंतर्मनातला जो आवाज असतो ना तो प्रत्येकानं ऐकणं फार गरजेचं.
5: बिलकुल. आणि अर्चना अगदी जगन माऊली म्हणतात सगळ्यांचीच आई झाली.
4: यस यस यस.
5: तर हे स्नेहवन नेमकं कुठे, म्हणजे
4: स्नेहवन हे पुण्यापासून आळंदी म्हणून संत ज्ञानेश्वरांचं मोठं समाधीस्थळ आहे. आळंदीच्या जवळच अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर एक कोयाळी म्हणून गाव आहे, स्नेहवन तिथे आहे. आळंदीच्या परिसरामध्ये अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये मागे डोंगर पुढे नदी आणि अशा ठिकाणी त्या डॉक्टरांनी आम्हाला ती जागा दिलेली आहे.
5: अरे वा. आणि आधी म्हणजे तुम्ही ते 2 रूममध्ये सगळे होते आणि आता एवढी मोठी जागा, तर कशी आहे ती फॅसिलिटी? कारण मी तुमची वेबसाईट बघत होते आणि इट्स नॉट जस्ट अ स्कूल आणि फक्त एज्युकेशन, म्हणजे किती वेगळे वेगळे तिथे एक्सपेरिमेंट्स चालले आहेत. मग मी एकदा माशेळकर सरांचा इंटरव्ह्यू घेतलेला आणि त्यांना पण खूप अशी कळकळ वाटते ह्या सगळ्या गोष्टींची, आणि त्यांच्याबरोबर पण तुमचं काही कोलॅबोरेशन आहे.
4: मला सांगायला फार आनंद होतो.
5: हा,
4: पण कसं होतं माहितीये का की या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो.
5: हो.
4: आम्हाला जेव्हा जागा दिलेली होती ती जागा सगळी खाली होती, दगड धोंडे सगळे काटे काटेरी झाड आणि आजूबाजूला 2 किलोमीटर एकही घर नाही अशा ठिकाणी ती जागा होती. एवढी मोठी 2 एकर जागा पुण्यात शहरात तर मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही ती स्वीकारली होती. पण मग आता म्हटलं कसं करायचं, इथे तर रोड नाहीये, रस्ता नाहीये, पाणी नाहीये, लाईट नाहीये, काही नाहीये. तर मी म्हटलं समस्या आहेत ना, समस्या आहेत म्हणून तर शोध लागतात, समस्या आहे म्हणून प्रश्न निर्माण झाले तरच उत्तर सापडतात. त्यामुळे प्रश्न आपल्याला देवाना दिले तर उत्तर सापडायला दिले. तर आम्ही चॅलेंज स्वीकारलं आणि काम करायला सुरुवात केली. 2019 आम्ही तिथे शिफ्ट झालो. अर्चनाला म्हटलं की तू किती लेकरांचा स्वयंपाक बनवशील, तर ती म्हणली तुम्ही जेवढे सांभाळाल तेवढ्यांचा स्वयंपाक मी बनवेल. आणि 50 लेकरं तिथे झाली. 50 लेकरांचं खाणं पिणं राहणं सगळं चुलीवर ती एकटीच करायची. आम्ही लाकडं जंगलातून आणायचे, साप विंचू तिथं यायचे, आणि मग ज्या समस्या होत्या त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केलं. मग तिथे लाईट नव्हती, मग आम्ही ठरवलं की आपली स्वतःची लाईट आपण इथे जनरेट करायची. आणि तो महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आम्ही असा तयार केला की जो 100% रिन्युएबल एनर्जीवर चालतो. 70 किलोवॅटचा सोलार प्लांट तिथे आहे, त्याच्यावरती सगळ्याला सगळं झिरो लाईट बिल आमचं येतं आणि सगळ्याला सगळा 2 एकरचा कॅम्पस सोलारवर चालतो. मग आम्हाला तिथे दूध मिळायचं नाही. आम्ही ठरवलं की आपली स्वतःची गौशाळा आपण तिथे चालू करायची. आणि मग तिथे आम्ही 10 गायींची गौशाळा आता उभी केली. A2 मिल्क मुलांना खायला असतं, मुलं दूध काढतात, दुधाचं पनीर बनवतात, भाज्या बनवतात. त्यानंतर मग तिथे आम्ही जो गॅस मिळायचा नाही त्याचं बायोगॅस जनरेशन चालू केलं. आणि असं एक सगळं सेल्फ सस्टेनेबल मॉडेल आम्ही तिथे तयार केलं. 5 लाख लिटर पाणी तिथे स्टोअर करतो आम्ही.
5: अच्छा.
4: आणि मग जसं तुम्ही मला विचारलं की एज्युकेशनवर आम्ही भरपूर काम करतो. फक्त लेकरं सांभाळणं हा आमचा उद्देश नाहीये. जस्ट रनिंग अ शेल्टर अँड टेकिंग केअर ऑफ चिल्ड्रन, दिस इज नॉट अ स्नेहवन. स्नेहवन इज बियॉन्ड द क्लासरूम्स, बियॉन्ड द एज्युकेशन सिस्टीम.
5: येस.
4: आम्ही म्हणतो की मुलांमध्ये ईश्वराने प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं दिलंय, ते शोधणं हे शिक्षकाचं आणि पालकांचं काम आहे. आपण त्याच्यावर काही लादू नाही.
5: राईट.
4: तो वेगळा जीव आहे, वेगळा देह आहे, वेगळं शरीर आहे, सगळं तो वेगळा घेऊन आलाय. त्यामुळे त्याला एकसारखं सगळं तुम्ही कसं काय बनवू शकता, एका रेसमध्ये सगळ्यांना कसं काय पळवू शकता? तर त्यामुळे आमच्याकडे एज्युकेशन सिस्टीममध्ये आम्ही जसं गव्हर्नमेंटमध्ये सांगितलेलं की 10 वर्षाचा मुलगा 4th ला गेला पाहिजे, 12 वर्षाचा मुलगा 6th ला गेला पाहिजे, आमच्याकडे ती सिस्टीम नाही. आम्ही म्हणतो की ज्याच्या त्याच्या ग्रास्पिंग पॉवरनुसार त्याला शिकू द्या. मग आमच्याकडे वेगळे वर्ग आहेत, जसं माऊली, मुक्ताई आणि आर्यभट्ट.
5: अच्छा.
4: असे 1 ते 4 गट आहेत. त्याच्यानंतर 5वी ते 10वीमध्ये भीम, अर्जुन आणि चाणक्य असे गट आहेत. त्याच्यामध्ये मग ह्या 3 गटांच्या वेगवेगळ्या स्पेशालिटी आहेत, वेगवेगळे विषय आहेत. ज्या मुलाला जसं आवडेल तो मुलगा त्या गटात जाऊन बसतो आणि त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर मग काम केलं जातं. त्याच्यानंतर जवळपास 17 प्रकारच्या लॅब आम्ही तिथे डेव्हलप केल्यात, म्हणजे मुलाला कपडे शिवण्यापासून कपडे धुण्यापर्यंत आणि मशरूम शेती उगवण्यापासून तर AI पर्यंत आम्ही सगळं शिक्षण तिथे देतो. सगळं प्रॅक्टिकली असतं. मुख्य म्हणजे
5: सगळं करायला मग तुम्हाला टीम हवी, शिकवणारे हवे आणि ते सगळे पण तज्ञ हवेत ना, की आणि दोन्ही हवं की त्यांना करण्याची हौस हवी आणि ज्ञान पण हवं. ते मग कसं,
4: बऱ्याच वेळेस काय होतं की आता जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी आम्ही तिथे फार चांगली वापरतो. आमचा प्रत्येक मुलगा AI वापरतो. 7वीच्या मुलाने AI वापरून 2 वेबसाईट बनवल्या. ओपन AI ने वेबसाईटने त्याचं स्टोरी कव्हर केली इंस्टाग्रामला. 4-5 मिलियन लोकांनी ती बघितली.
5: अरे वा.
4: 7वीच्या मुलाने. तर आम्ही म्हटलं की याच्यामध्ये टॅलेंट ऑलरेडी आहे, आपल्याला फक्त मेंटरशिप करायची. त्यामुळे मुलं शिकतात आणि आपण त्यांना शिकवतो ही संकल्पना चुकीची आहे. मुलं ऑलरेडी ऑब्झर्व करतात, वातावरण आपण फक्त तसं क्रिएट करायचं असतं की मुलांना ती संधी मिळेल. मुलं प्रश्न विचारतील, आणि प्रश्नांची उत्तरं शोधतील. मग उत्तरं शोधण्यासाठी आपण त्यांना मदत करायची, तिथपर्यंत नेऊन पोहोचवायचं. मग आम्ही काय करतो की आमच्याकडे 10 मुलांमागे एक शिक्षक आहे रेसिडेन्शियल ठेवलेला, तो त्या सगळ्यांना मेंटर करतो इंग्लिशमध्ये, मॅथमध्ये, कम्प्युटरमध्ये. आता 2 जपानच्या मुली आहेत ज्या जपानहून मुलांना शिकवायला आल्यात. म्हणजे पहिलीचा मुलगा पण जापनीज शिकतो स्नेहमध्ये, नुसतं मराठी आणि इंग्लिश नाही तर जापनीज पण शिकवलं जातं. मग तसे मेंटर्स आहेत जे मुलांना गाईड करतात, पण मुलं पण मुलांना गाईड करतात. जो आर्यभट्टमधला मुलगा असतो तो बाकीच्यांचा अभ्यास घेतो, त्याच्या सॉफ्ट स्किल, मॅनेजमेंट स्किल, लिडरशिप डेव्हलप व्हाव्या यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांना सगळ्यात इन्व्हॉल्व्ह केलं जातं. म्हणजे आमचा 11वीचा मुलगा पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळतो, 9वीचा मुलगा स्नेहवनचं पूर्ण वॉटर मॅनेजमेंट सांभाळतो, किती पाणी लागतंय आंघोळीला, किती पाणी लागतंय सेवेज वॉटर, किती लागतंय प्यायचं पाणी, किती लागतंय त्याचे फिल्टरेशन, हे सगळं 9वीचा मुलगा सांभाळतो. हे सगळं प्रॅक्टिकली मुलांना शिकवलं जाते.
5: आणि आउट ऑफ क्युरियोसिटी जी तुमची पहिली बॅच असेल, म्हणजे त्याला आता किती वर्ष झाले असतील?
4: जे मुलं पहिले तिसरीमध्ये आमच्याकडे आले होते लहानी, ते आता 10 वर्षामध्ये आता फायनल इयरला गेलेत.
5: अरे वाईस. आणि तुम्हाला म्हणजे वाटतं आहे की जे तुम्हाला पाहिजे होतं जशी प्रगती, इट्स हॅपनिंग.
4: डेफिनेटली डेफिनेटली. आम्हाला काय पाहिजे होतं की आम्हाला असं वाटत होतं की मुलांनी मुलांचं पॅशन जगावं.
5: राईट.
4: मला असं वाटतं मुलांनी डॉक्टर बनावं म्हणून त्यांना डॉक्टर अजिबात बनू नये. त्याच्यामध्ये ईश्वराने काही स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट दिले तर त्याच्यावर आपण पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून काम करावं आणि त्याची आवड निवड त्यांना ओळखावी. फक्त आर्ट एवढीच असते की त्यांना काहीही करावं पण ते बेस्ट करावं.
5: येस.
4: म्हणजे उगाच चाल ढकल करू नये. मग आमचा ओमकार नावाचा मुलगा आहे, तर तो काय झालं की त्याला कुकिंगची फार आवड होती.
5: अच्छा.
4: त्याच्या घरच्यांना वाटायचं की यांना इंजिनिअरिंग करावं, पण मी म्हणलं की नाही नाही नाही, तू वाईट इंजिनियर बनशील, तुला कुकिंग फार चांगलं जमतंय, तू तुझी ओळख निर्माण कर. आणि मग त्यानं हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि तो आज जयपूरच्या चांगल्या हॉटेलमध्ये शेफ आहे.
5: अरे वा. अगदी माझा प्रश्न हाच होता. आय वॉज गोइंग टू आस्क यू की इन द लाईक आउट ऑफ द सिस्टम इन द रिअल वर्ल्ड हाऊ डू दे परफॉर्म. तर तुम्ही अगदी छान एक्झाम्पल दिलं.
4: तेच त्यांना रिअल लाईफ मधील शिक्षण देतो आम्ही. की मुलांना जनरली काय असतं की मुलांना ज्या डेलीच्या गोष्टी येतात त्या शाळेमध्ये शिकवतच नाही.
5: शिकवत नाही. राईट.
4: डेली लाईफमध्ये तुम्हाला काय लागतं? डेली लाईफमध्ये सगळ्यांना साइन कॉस्ट थिटा थोडी लागतं.
5: खरंच.
4: पण जेवण सगळ्यांना बनवायला यायला पाहिजे.
5: राईट.
4: आहे का नाही? डेली लाईफमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग सगळ्यांना यायला पाहिजे.
5: येस.
4: आम्ही मुलांना 9वी-10वीपासून ड्रायव्हिंग शिकवतो. हाऊ टू डू सेफ ड्रायव्हिंग. एखादा चांगला इंग्लिश बोलायला शिकला आणि चांगला ड्रायव्हर झाला तर त्याला तिथे पण 50,000 नोकरी लागेल. त्याचं पॅशन असेल. मुलांना फोटोग्राफी शिकवतो, व्हिडिओ एडिटिंग शिकवतो. आम्ही आमच्याकडे सुद्धा आता एक कम्युनिटी रेडिओ चालू करतोय.
5: अरे वा.
4: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी चालवलेला पहिला महाराष्ट्रातला रेडिओ. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी ते प्रेरित करतील एकमेकांना. असं
5: खूप छान. आणि बरेचदा काय होतं ना, जसं मी पुन्हा पुन्हा सांगते माझ्या, कारण गेले 20 वर्ष आई आधी ती आनंदवनात होती आणि ताई आणि बाबा असताना तिथे, तर त्यांच्याबरोबर काम केलं. मग ती पुण्याला आली आणि असंच तुमच्यासारखं सगळं. आणि एक एक्सपिरियन्स आम्हाला आला की बरेचदा काय होतं की मुलं येतात, सगळं खूप छान शिकतात आणि त्यांना खूप आवड पण असते, बट ॲट अ सर्टन पॉईंट हे ऑर्फनेज नाही आहे बरं, कारण की अंडर प्रिव्हिलेज्ड किड्स आहेत, मग कोणाची आई किंवा कोणाचे बाबा ते परत येतात आणि त्यांना घेऊन जातात अँड देन दे आर अगेन इन द सेम लाईफ, जे पण एक म्हणतो ना ढर्रे की जिंदगी. तर असं कधी झालंय का की
4: नाही? काय होतं की मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपल्याला 10 बिल्डिंग जरी बांधायची असेल तर फाउंडेशन कच्चा असेल तर आपण 1 सुद्धा बांधू शकत नाही. पण फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल ना तर तुम्ही त्याच्यावर काही बांधू शकता. आमच्याकडे जे मुलं येतात पहिली ते 10वीमध्ये आम्ही त्यांचं 10 वर्ष त्यांना इतके चांगले संस्कार देतो, चारित्र्य संपन्न गोष्टी शिकवतो आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी ते सिस्टीम मध्ये जाणं गरजेचं आहे. तिथे राहून कस काय होणार?
5: नाही नाही, माझं विचारायचं हे होतं की म्हणजे ठेवतात ते लोक, कारण बरेचदा काय होतं.
4: हो हो. नाही आमच्याकडे नाही नाही, तुमचा मला प्रश्न कळाला. आमच्याकडे काय की शेतकरी जे आत्महत्या करतात ना त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही काम करतो, त्यामुळे त्याच्या पुढच्या ग्रॅज्युएशन पर्यंतच्या शिक्षणाची पण जबाबदारी आम्हीच घेतो. म्हणजे मुलगा 12वी पर्यंत
5: तुमच्याजवळ,
4: मुलं 12वी पर्यंत स्नेहवन मध्ये राहतात, मग 12वी नंतरचं जे पुढचं शिक्षण आहे ते पण स्नेहवन स्पॉन्सर करतं, त्यामुळे त्यांना आमची मदत एंड पर्यंत राहते.
5: राईट.
4: आणि त्यांचे रूट्स आम्ही घरचे कापत नाही. मला असं वाटतं की दिवाळीत 15 दिवस, उन्हाळ्यात 15 दिवस त्यांनी घरी जावं, बघावं, गावचे प्रश्न ऑब्झर्व करावे. त्याच्यातूनच सोशल लीडर्स तयार होतील आणि ते आम्ही करतो. ते आईशी बी जोडलेले असतात आणि स्नेहवंशीही जोडलेले असतात, दोन्ही गोष्टींशी ते जोडलेले असतात.
5: राईट. आणि पूर्ण ते थेट पोहोचतात,
4: एंड पर्यंत पोहोचतात, डेस्टिनेशन पर्यंत आम्ही घेऊन जातो त्यांना.
5: राईट. राईट. आणि जसं तुम्ही म्हणत होते की लोक येतात, मदत करतात, आणि ते दॅट्स हाऊ यू मूव्ह फॉरवर्ड, राईट? तर लोकांना जसं इथले लोक आहे, आता मलाच इतकी इच्छा होते ना की पुढे मी जेव्हाही भारतात आले की येणारच, आणि नक्की मला आवडेल मदत करायला. तर स्नेहवन म्हणजे ही संस्थाच नाही, म्हणजे घर आहे, राईट? तर तिथे असं यावंसं वाटलं किंवा मदत करावीशी वाटली, तर तुमची वेबसाईट आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचं.
4: डेफिनेटली डेफिनेटली, मला तर असं वाटतं की अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येकाने आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकानं जेव्हा तुम्ही भारतामध्ये याल, महाराष्ट्रामध्ये याल, एकदा तरी स्नेहवनला येऊन भेट द्यायला पाहिजे. तुम्ही मदतच करावं असं म्हणून नाहीये, पण तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इतकी एनर्जी भेटेल की लहान लहान मुलं जिथं 2 एकरचा कॅम्पस 30 मिनिटांमध्ये सगळं स्वच्छ कसं करतात. आमचा 5वीचा मुलगा 20-20 लोकांची टीम हॅन्डल करतो, त्याच्या सॉफ्ट स्किल इतक्या चांगल्या आहेत की तो 20-20 लोकांना सगळा पूर्ण कॅम्पस 1 तास फिरून दाखवतो. मुलं छान आदरातिथ्य करतात. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की मुलं मागच्या 10 वर्षापासून आमच्याकडे कोणीच मोबाईल वापरत नाही, कोणीच टीव्ही पाहत नाही. 15,000 पुस्तकांचं ग्रंथालय 5वी 7वीचा मुलगा वाचन करतो.
5: हो, मला हे विचारायचं की लायब्ररीचं मी बघितलं आणि दॅट्स अ डिफरंट सिस्टम,
4: त्याला कंटेनर लायब्ररी, कंटेनर मध्ये लायब्ररी बनवलेली आहे. आणि त्याचा कन्सेप्ट असा आहे की प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं असतं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी चांगला पिक्चर दाखवतो. किंवा ज्याला पुस्तक, ज्याला पिक्चर पाहायचा आहे त्यांना पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. त्यामुळे आमच्याकडे वाचन खूप होतं.
5: वाव. नाही, आणि भारतात बरेचदा म्हणजे असं होतं की आपल्याला आवड असते वाचायची पण तेवढं नसतं सुलभ ना, तर ही खूप छान आयडिया आहे.
4: आमच्याकडे खूप पाळलं जातं.
5: आणि मग ही सगळी पुस्तकं तुम्ही मग कुठून सगळे?
4: ही सगळी पुस्तकं आम्ही देणगीदारांना किंवा चांगल्या लोकांना म्हटलं की तुमचं वाचन झालं आम्हाला द्या ना. आम्ही लायब्ररी 20 पुस्तकापासून सुरू केली, आज 15,000 पुस्तकं आहेत आमच्याकडे. बरं, वाचलं का नाही वाचलं कसं कळेल यासाठी पण आम्ही तिथे प्रयोग करतो. सगळे मुलं गोल रिंगणात बसतात आणि ज्यांना जे पुस्तक वाचलं त्याच्यावर त्यांना 5 मिनिटं बोलायचं असतं.
5: किती छान.
4: त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, नॉलेज शेअरिंग होतं आणि असे खूप चांगले प्रयोग आम्ही तिथे.
5: पब्लिक स्पीकिंग प्लस एक इन्सेंटिव्ह असते की वाचलं ते शेअर करायचं सगळ्यांशी. अमेझिंग. आणि मग हा एक प्रश्न येतो की मुलं आणि मुली, राईट? तर सगळेच आहे तुमच्या तिथे?
4: सगळेच आहेत.
5: आणि अगदी बरोबरीने छान,
4: सगळे बरोबरीने छान राहतात. वी बिलीव्ह ऑन इक्विलिटी. आणि जेंडर बायस पण नाहीये तिथे, काही कलर बायस नाहीये. त्यामुळे सगळ्यांना समान संधी देण्याचा आम्ही तिथे प्रयत्न करतो.
5: येस. आणि आपण हे सगळं छान छान बोललो, पण अशा काही अडचणी किंवा चॅलेंजेस डू यू फेस?
4: प्रचंड चॅलेंजेस आहेत, प्रचंड अडचणी आहेत. कोण्याही शहरामध्ये 2 लेकरं सांभाळणं पालकांना अवघड जातं. ते आम्ही 100 मुलं सांभाळतो
5: आणि वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपचे,
4: वेगवेगळ्या म्हणजे पहिलीपासून 20 वर्षापर्यंतचे मुलं आहेत.
5: हो ना,
4: असे 6 वर्षापासून 20 वर्षापर्यंत म्हणजे 17 टाईपचे प्रकार आहेत तिथे वयाचे. तर त्यामुळे काय होतं की लहान मुलासोबत लहान बनावं लागतं, मोठ्या मुलासोबत मोठं बनावं लागतं. हे झाले समजा मेंटल प्रॉब्लेम. फिजिकल ताण खूप असतो, प्रचंड काम असतं. सगळेजण सेवावृत्तीने व्हॉलंटियर्स भेटतील असं नाहीये किंवा पेड सर्व्हिसेस करणारे किंवा स्टाफ भेटेल असं नसतं. त्यामुळे स्वतः डेडिकेटेडली काम करावं लागतं. तिसरं म्हणजे एवढं सगळं कुटुंब सांभाळायला 100 लोकांचं प्रचंड आर्थिक पाठबळ लागतं. इकॉनॉमिकल सपोर्ट लागतो. ते सगळं जमावाजमी करावं लागतो आणि त्याच्यातून चांगले माणसं जोडावे हा एक अपेक्षा असते. चांगल्या लोकांपर्यंत काम पोहोचलं त्याच्यातून चांगले लोक जोडले जातील आणि अजून जास्त मुलांसाठी काम करायला संधी मिळेल असं वाटतं.
5: आणि तुम्हाला तर इतके अवॉर्ड्स मिळाले आहेत आणि इतक्या जागी तुमचं खूप नाव आहे, पण मला एक प्रश्न विचारायचं तो माझ्यासाठी की तुमचा मी अमिताभ बच्चन बरोबर फोटो बघितला. सो हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स?
4: बिग बीन सोबत आम्हाला बोलायला त्यांनी कौन बनेगा करोडपती मध्ये एक फोर्स फॉर द गुड हिरोज म्हणून एक पुरस्कार अवॉर्ड चालू केला होता.
5: हो.
4: मला अचानक फोन आला की तुम्हाला तो पुरस्कार द्यायचा आहे आणि तुम्ही याल का 13 तारखेला. तो म्हटलं चालेल ना, तर म्हणले दोघंही या. आम्ही दोघंही गेलो होतो, आम्हाला त्या व्हॅनमध्ये बसवलं. आमचा पहिला एक्सपिरियन्स होता. आम्हाला धडधड वाटत होतं की म्हणलं अमिताभ बच्चनला आपल्याला भेटायचं आहे कसं काय होणार. आणि मग आम्ही त्या तिथे आम्हाला त्यांनी एकदम छान असं सेंटरला बसवलं आणि मुद्दाम तुमच्याकडे ते म्हणले आता तुमच्याकडे ते फोकस करणार, तुम्हाला प्रश्न विचारणार, ते शोधणार कुठे गेले म्हणून. तर आम्हाला इतकी क्युरिओसिटी होती की म्हणलं एवढा मोठा माणूस असं सगळं करणार
5: आहे.
4: आणि ही इज व्हेरी एनर्जेटिक. ऍट द एज ऑफ 84
5: राईट,
4: ही डू डेली 4-5 hours रेकॉर्डिंग डेली. तर त्यामुळे त्यांच्याकडे इतकी एनर्जी होती, प्रचंड असे वेगानं धावत आले. छान असं जे सगळं बघतो आपण 60व्या वर्षी पण आणि 84व्या वर्षी पण त्यांची सेम एनर्जी होती. कार्यक्रम झाल्यानंतर मग पुरस्कार दिल्यानंतर मग ऑफ द रेकॉर्ड ऑफ द कॅमेरा मग आम्हाला बोलले ते इतना अच्छा काम करते आप, मेरी दुआएं और मुझे डेफिनेटली लव टू कीप इन टच. उन्होंने हमारा नंबर लिया, ब्रोशर लिया, ग्रीटिंग्स लिए और सेपरेट दूसरा एक फोटो लिया, अवार्ड का तो फोटो था ही लेकिन दूसरा भी एक फोटो लिया।
5: अरे वाह।
4: और फिर उन्हें ब्लेसिंग्स देने के बाद हमें एनर्जी मिली कि नहीं नहीं समाज में अच्छे लोग है, अगर वो आपको आशीर्वाद देते तो आप सौभाग्यवान है, लेकिन उनके आशीर्वाद कभी जाया नहीं जाने चाहिए, उनको कभी ऐसा नहीं लगना चाहिए कि हमने गलत आदमी को आशीर्वाद दिए। तो वी हैव टू वर्क हार्ड मोर एंड मोर, वी नीड टू सपोर्ट द चिल्ड्रन।
5: राइट राइट। आणि आमच्या ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सला आणि हा शो इतक्या कंट्रीजमध्ये जातो, तर व्हॉट विल बी युअर मेसेज?
4: माय मेसेज विल बी इज दॅट की आप अगर ये शो सुन रहे है, जिसको लगता है कि मैं बहुत अच्छा काम कर रहा हूँ, मेरी जिंदगी बहुत अच्छी है, मैं पैसे है, तो वो टेम्पररी है। जिसी को लगता है कि मेरे लाइफ में बहुत स्ट्रगल है, जॉब नहीं है, अच्छा एजुकेशन नहीं है, पैसे नहीं है, वो भी टेम्पररी है। दोनों भी चीजें टेम्पररी रहने वाली है। अच्छा दिन भी चला जाएगा, बुरा दिन भी चला जाएगा, लेकिन अगर ये दोनों भी सिचुएशन ने आपने अगर दूसरे के बारे में थोड़ा भी सोचा
5: राइट,
4: और आपने अगर दूसरे को हेल्प करने की कोशिश की तो दैट विल बी योर सोल हैप्पीनेस, और वो परमानेंट टिका रहेगा। और मुझे ऐसे लगता है कि व्हाट गोज अराउंड कम्स अराउंड, आप एक अगर एक सीड लगाओगे तो आपको पता नहीं कि आपके झाड़ को फिर से कितने फ्रूट्स लगेंगे। तो आप अच्छा करिए, आप स्नेवन की वेबसाइट पे जाइए, वहाँ पे देखिए और स्नेवन के साथ जुड़ जाइए। और हमें ऐसे लगता है कि ये बुजुर्ग लोगों का काम नहीं है। आपने जैसे पहले मुझे बताया था कि आप, मुझे लगा कि अशोक देशमाने इज मोर देन 60, तो ये 60-70% वाले एज के लोगों का काम नहीं है। 70 एज में तो आपके कमर का दर्द होगा, घुटने का दर्द होगा, आप क्या काम करोगे समाज के लिए?
5: पर ते पण ट्रू नाही आहे। हां, माय मॉम इज गोइंग टू बी 90, म्हणजे मी एक स्टार्टिंग स्टार्टिंग सांगते।
4: हां हां हां,
5: हर नेम इज मालती निमोणकर आणि ती आता 90 ची होणार आणि तुम्ही जसं बोलता त्याच एनर्जीनी ती बोलते।
4: या बट सी स्टार्टेड,
5: आमच्यासारख्या लोकांना पण ऐकायला हवं, तुमचं पण आणि त्यांचं पण।
4: बट डू यु नो सी स्टार्टेड ऍट द एज ऑफ व्हाट,
5: व्हेरी
4: यंग एज। तो मुझे ऐसे लगता है की जो बाग का फूल रहता है ना, वो जितना ज्यादा ताजा रहता है वो ज्यादा सुगंध देता है। तो ज्यादा ताजे टाइम पे आप शुरू करो।
5: यस, आजीवन
4: आजीवन रहता है। आपकी माम आप 90 की है क्योंकि वो कर्मा की एनर्जी उनके साथ है।
5: हाँ,
4: है कि नहीं?
5: यस,
4: तो वैसे नाइन्टी के भी लोग हैं दूसरे, लेकिन वो उनकी इतनी एनर्जी नहीं है उनके पास।
5: बिल्कुल सही,
4: ये कर्मा एनर्जी रहती है। तो आप जितना जल्दी चालू करोगे ना, एट द एज ऑफ 20 आप स्टार्ट इट गिविंग बैक टू सोसाइटी, एंड देन यू विल रियलाइज कि कितने अच्छे लोग आपको जुड़ जा रहे हैं। ऑटोमेटिकली अच्छे एक्सपेरिमेंट, अच्छे अनुभव आपको आते हैं कि आपके साथ ऑटोमेटिकली अच्छा होता है।
5: या टू थिंग्स टू लर्न फ्रॉम यू, कि पहला म्हणजे कि आपण आपलं सगळं झाल्यावर नंतर कधीतरी नक्की करू असा विचार न करता ते आजच करायचं।
4: yes, yes.
5: आणि दुसरा म्हणजे हा विचार नाही करायचा की अरे आपल्याजवळ इतके साधनं नाही आहेत किंवा काही नाही, जे आहे त्याच्यात सुरू करायचं। और कहते ना की ते
4: जो प्राप्त है वही पर्याप्त है। मुझे ऐसा लगता है की मेरे माताजी पिताजी मुझे बोलते थे कि अगर आपके पास एक रोटी है ना, तो आप एक निवाला देने की कोशिश करिए, तभी आपके पास 10 रोटियां होने के बाद आप एक रोटी दे सकते हैं, क्योंकि वो वृत्ति होती है देने की।
5: Yes.
4: I want to give something to society.
5: Yes.
4: वो एक नेचर बनता है, आपकी वो वृत्ती बनती है, तर ते होणं फार गरजेचं आहे।
5: खरंच खरंच,
4: ती वृत्ती एकदा डेव्हलप झाली ना, मग तुम्ही कोणत्या कंडिशन मध्ये 100 कोटी असतील तरी तुम्ही 1 रुपया देऊ शकत नाही, तर मग असं ती वृत्ती डेव्हलप झालेली नसते।
5: खरंच। तर आज इथून स्टॅनफर्ड KGSU ह्या स्टुडिओ मधून तुम्ही तुमच्या सगळ्या तिकडच्या मुलांना काय इथून म्हणाल?
4: मी त्यांना एकच सांगेल की स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचा जो हा शो आहे तुम्ही सगळेजण ऐकाल, पण मी परत येणार आहे तुमच्यासाठी, कारण की हे जग जे आहे हे जग वेगळं आहे, आपल्याला अजून काम करायचंय, आपल्याला अजून गरजू लेकरांपर्यंत पोहोचायचंय। त्यामुळे हा टूर जो आहे तो फक्त लेकरांच्या भविष्यासाठी आहे, इथे एन्जॉयमेंट करण्यासाठी आलेला नाहीये। मी परत वापस येतोय, मला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे स्वप्न सगळे तिथे आहुती द्यायला तयार आहे।
5: आणि मला त्यांना सांगायचं आहे की एकही मिनिट तुम्ही इथे वेस्ट नाही करत आहात, किती लोकांना भेटत आहात, कुठे कुठे जातात, फक्त त्यांच्यासाठी। आणि एक छोटासा मेसेज अर्चनाजींसाठी।
4: अर्चना, थँक्यू सो मच, तू माझ्यासोबत नसली असती तर हे काम मला करता नसतं आलं। आणि मला असं वाटतंय की प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक अर्चना असते जिच्यामुळे आपण काहीतरी करू शकतो। स्त्री नारी तू नारायणी आपल्याकडे म्हटलं जातं, ती नारायणी आपल्या सोबत असते, ती आपल्या पाठीशी असते, कधी आई होऊन, कधी बायको होऊन, कधी मुलगी होऊन, कधी गुरु होऊन, ती सोबत असते। त्यामुळे आपण काम करू शकतो। तुमच्याकडे मातृत्व दिलेलं आहे, आमच्याकडे पुरुषार्थ आहे, पण ते पुरुषार्थ आम्हाला गाजवण्यासाठी मातृत्वाची सोबत लागते। त्यामुळे तुम्ही सोबत आहात म्हणून आम्ही काम करू शकतोय। सो थँक्स टू ऑल अर्चनाज.
5: येस येस. आणि पुरुषार्थ आणि मातृत्व आणि ह्या सगळ्याचं मला एक वाटतं ना की यू हॅव टू रेज अ किड हू कॅन थिंक लाईक दॅट. ऍट द एंड दॅट्स व्हॉट मॅटर्स. म्हणजे पुढची पिढी मग त्यांची पुढची पिढी आणि तसंच हे पुढे वाढत जाणार. तर मला हेच वाटतं की सगळ्यांनी आज इन्स्पायर व्हावं आणि असं काम तुम्ही पण करत राहावं आणि आम्ही पण करत राहावं.
4: थँक्यू सो मच.
5: आणि आज मला अनिता कांतजींना थँक्यू म्हणायचं आहे कारण त्यांच्यामुळे म्हणजे पहिली मला तुमची माहिती सगळी मिळाली. मग विनायकजी, विनायक फडणवीसजी, मग संजय पोळजी आणि आपण अजून
4: अनिलजी.
5: अनिलजी
4: मला चौघांनाही, अनिता ताई, विनायक दादा, संजय काका आणि मलाही अनिल काकांना सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आणि स्पेशली थँक्यू तुमच्या दोघांचे, तुमचे की तुम्ही मला ही संधी दिली की इथून जगाच्या एवढ्या मोठ्या विद्यापीठातून मला आज बोलण्याची संधी मिळते.
5: नाही आशिषचं आणि माझं हे खरंच इट्स अन ऑनर, इट्स अ प्रिव्हिलेज. आणि त्या चौघांनी पण आणि तुम्हाला घेऊन इथे आले, इतक्या बिझी तुमचा कार्यक्रम त्याच्यातनं तुम्ही वेळ काढला.
4: प्रसाद पानवलकर आणि बीएमएम कन्व्हेन्शनचेही आभार की त्यांनी ती मला संधी दिली बीएमएमला यायची. आणि सगळ्या मराठी बांधवांचे आभार की ज्यांनी इथे आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करून.
5: येस. आणि तुमच्या आईबाबांचे, अर्चनाच्या आईबाबांचे आभार की असे त्यांनी छान रेस केले की म्हणजे तुम्ही इतकं सगळं करता आणि आता यू आर डुईंग द सेम थिंग अँड यू आर रेझिंग अ न्यू जनरेशन अँड विच इज सच अन इन्स्पायरिंग थिंग टू डू. आणि कविराज शैलेंद्रचं गाणं आहे ना, किसी की मुस्कुराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिळ सके तो ले उधार, जीना इसी का नाम है. आणि इतकी मोठी गोष्ट आणि ती इतक्या यंग एज मध्ये समजणं आणि त्याच्यावर काम करणं, म्हणजे आय एम सो ग्रेटफुल की एक अशोकजी असे एक एक करून एकही आले ना तरी खूप होतं. तर मला वाटतं की आजच्या ह्या टॉक नंतर तुमच्याहून इन्स्पायर होऊन अजून एकही अशोकजी पुढे गेले तर आपल्याला वाटेल की चला
4: है ना.
5: आणि आता आपली पुढची भेट स्नेहवन इथेच होणार.
4: सगळ्यांना निमंत्रण आहे की अमेरिकेतल्या सगळ्या बांधवांनी, विद्यार्थ्यांनी स्नेहवनला जरूर भेट द्यावं. स्नेहवन सगळं सोशल मीडियावर आहे. थँक्यू सो मच.
5: थँक्यू सो मच. आणि ऑल द बेस्ट, खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा. असंच तुम्ही पुढे, म्हणजे तुम्हाला आता तुम्ही इतके यंग आहात, आशीर्वाद म्हणू शकता.
4: आशीर्वादच म्हणायला पाहिजे.
5: खूप आशीर्वाद तुम्हाला.
4: सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायलाच मी आलो. येस थँक्यू
5: तुमच्या टीमला. And this is KZSU Stanford 90.1 FM. I'm Pranjali and you are listening to Chai Time and we were talking about Snehavan. And aaj aaple guest hote Shri Ashok Deshmane ji. Parat ekda Ashok jinsa, Archana jinsa ani tancha sampurna team cha khup khup abhinandan ani khup thank you. And let us meet again and let's keep spreading the love.
4: Thank you
5: Ashok ji.
4: Thank you.
5: Thank you very much.